0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

वेणुधुनी 90.4 एफएम केएलई कणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.

0: Shantihi.
1: आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

ഗുഡ് മോർണിംഗ് ടു മീ ട്യൂൺ ഹാത്ത് വേണുധോണി 90.4 FM KLE കണസൂവർത്തി ആണി ഭക്തിമയ സക്കാൾ യാ കാര്യക്രമം സുരുവാത് ഝാലേലി ആഹേ മണിഷ തുംച്യാ സോബത് ആജ് ആഹേ ശുക്രവാർ 7 ഓഗസ്റ്റ് 2026 ആണി സർവാത് അധി ആജ്ചാ സുവിചാര മാനുസ്കി ഹാ സർവാത് മോട്ടാ ധർമ്മ ആഹേ നെഹമീ സത്യച്യാ വാട്ടേനി ചലാ आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. US सरकारच्या युद्ध विभागाची स्थापना झाली. दुसरे महायुद्ध अमेरिकन सैन्य पॅसिफिक महासागरातील ग्वाडाल कॅनल कालव्यावर उतरले आणि द्वितीय विश्वयुद्धालयातील सर्वात भयंकर लढाई खेळली गेली. या घटनेपासून जपानची माघार सुरू झाली. मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी ताब्यात घेतली. दिवस होता आजचा. वॉशिंग्टन स्टार वृत्तपत्र सलग 128 वर्षांच्या प्रकाशनानंतर बंद झाले. तेही आजच्याच दिवशी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावावर असलेला व्हिक्टोरिया डी सिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिवस होता आजचा. ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संकल्प मोडवालने 9 वर्षाखालील गटात संयुक्त विजेतेपद पटकावले. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 1344 याने भारतातील केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी ओव्हरशूट केली आणि क्रॅश झाला. त्यामध्ये 190 पैकी 21 जणांचा मृत्यू झाला. घटना आजचीच आहे. साल होतं 2020. आता आजचे जन्मदिवस

पाहू। अवनींद्रनाथ टागोर जलरंग चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांचे काका यांचा जन्म आजचाच आहे। माता हारी पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका सौंदर्यवती व गुप्तहेर यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा। केशवराव कृष्णराव दाते हृदयरोग तज्ञ यांचाही जन्म आजच आहे। एम एस स्वामीनाथन पद्मश्री पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ हरित क्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषी मंत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा। डॉक्टर आनंद कर्वे दोन वेळा ऍश्डन पुरस्कार विजेते यांचाही जन्म आजचाच। जिमी वेल्स विकिपीडियाचे सहसंस्थापक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा। हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू। 94.4 FM KLE कणसूक भक्तिमय सकाळ।

मुक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वृषभ रास, आर्थिक नियोजनात यश मिळेल, अनावश्यक खर्च टाळा. मिथुन रास, मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कर्क रास, कुटुंबियांसोबत आनंददायी वेळ व्यतीत कराल. सिंह रास, कार्यक्षेत्रात प्रगती आणि कौतुक मिळण्याची शक्यता आहे. कन्या रास, आरोग्याची काळजी घ्या, नियमित दिनचर्या लाभदायक ठरेल. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय

बत्ती वे सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली गणू तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नवीन संधीचा लाभ घ्या, संयम आणि सकारात्मक विचार यश मिळवून देतील. वृश्चिक रास, आरोग्याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा आणि आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा. धनुरास, प्रवासाचे किंवा नवीन कार्याचे योग दिसत आहेत. मकर रास, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, रखडलेली कामे पूर्ण होतील. कुंभ रास, सर्जनशील कार्यात यश मिळेल, विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. शेवटची मीन रास, मानसिक समाधान आणि कौटुंबिक आनंद लाभेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणू तुम्ही 90.4 FM KLE कनसू.

0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಪ್ರಸ್ತುತಿ.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: KLE ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ KLE ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300 seater hall, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ। मानसिक आरोग्य जिंदाबाद, मानसिक आरोग्या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत ती या विषयाची की तणावग्रस्ततेमुळे शारीरिक आजार कसे होतात। लक्षात घ्या, तणावग्रस्ततेमुळे शारीरिक आजार कसे होतात। 21व्या शतकातील महाभयंकर भस्मासूर कोणता तर ताण तणाव आणि टेन्शन। यामुळे अनेक लोक फक्त रोगग्रस्तच नव्हे तर मृत्यूमुखीही पडत आहेत। मानसिक ताणामुळे शारीरिक आजार होतात हेच मुळात पटत नाही। हे नेमकं कसं होतं हे आपण समजून घेऊया। कोणतीही गोष्ट मानवी मेंदून धोका म्हणून रजिस्टर केली की क्षणार्धात नकळत शरीरात तणाव प्रतिक्रिया घडते, जी या धोक्यापासून लढा किंवा पळा यासाठी शरीराची आणि मनाची तयारी करते। आजही तणाव प्रक्रिया होते तेव्हा आदिमानवांच्या बाबतीत तेव्हा जे घडत होतं तेच आणि तसंच आत्ताही शरीरात घडतं। जंगलात राहणाऱ्या आदिमानवाच्या बाबतीत खरोखरच जीवाला धोका असायचा। हिंस्त्र पशु किंवा इतर शत्रूंपासून शारीरिक दृष्ट्या स्वतःचा जीव वाचवणं यासाठी लढा किंवा पळा यासाठीची तयारी अत्यंत गरजेची होती। अनेकदा धोका वाटून ताण टेन्शन येतं तेव्हाच आधुनिक मानवाचं लढणं पळणं मात्र बौद्धिक भावनिक असतं, शारीरिक नसतं। सध्याचे धोके कोणते ते पहा। स्पर्धा, प्रेमभंग, बॉस, बजेट, शेअर मार्केट मधील धंदा व्यवसायातील चढाव उतार, प्रेक्षक, पैसा, परीक्षा, इंटरव्ह्यू, महत्वाकांक्षा, इंटरव्ह्यू, बेकारी, अपयश, विसंवाद, भांडण, अपमान, वादविवाद, फसवणूक, प्रतारणा, या खरं तर जीवितला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी नाहीत, पण तरीही आपल्या मीपणाला म्हणजे अस्तित्वाला धोका वाटून तणाव प्रक्रिया तशीच घडते। हे लढा किंवा पळासाठी होणारे मन आणि शरीर यातील बदल सतत पुन्हा पुन्हा होत राहिले तर कालांतराने त्याचे शारीरिक परिणाम निश्चितपणे आणि स्पष्ट दिसू लागतात। यालाच मनोजन्य शारीरिक व्याधी किंवा मनोकायिक आजार, सायकोसोमॅटिक डिसीजेस असं म्हणतात। आता मधुमेह किंवा डायबिटीस मेलिटस हा विकार ताणतणावांमुळे कसा होऊ शकतो हे पहा। लढणं पळणं यासाठी स्नायूंना व मेंदूला शक्ती पुरवण्यासाठी रक्तातील साखर वाढते, कारण मेंदूमध्ये काही ग्लुकोजची कोठारं नसतात। पूर्ण रक्तामध्येच साखरेची पातळी वाढावी लागते किंवा शुगर लेवल वाढावी लागते। कसं लढावं किंवा धोक्यापासून कुठे पळावं याचा विचार करण्यासाठी मेंदूला ऊर्जा हवी असते। मेंदूत ग्लुकोजचा संचय नसल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी उंचावते। उदाहरणार्थ, मिस्टरांची बदली झाल्याची नोटीस मिळाली आणि प्रेमाताईंची ब्लड शुगर वाढली। बदलीच्या गावी नवरा गेल्यानंतर घर, संसार, मुलं, स्वतःची नोकरी एकट्यानं सांभाळणं हा धोका, याचं त्यांना टेन्शन आलं। दमा, कारण तणाव प्रतिक्रियेत श्वसन क्रिया वेगानं होऊ लागते। उदाहरणार्थ, मुलगा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार, विमानाचं रिझर्वेशन केलं, त्या दिवसापासून अनुराधाताईंचा दमा बळावला, कारण श्वसन क्रिया वेगानं होण्याची गरज ताणतणावामुळे अनेक वेळा निर्माण होऊ लागली। हृदय विकार, लढा किंवा पळा यात हृदयाचं काम वाढतं। टेन्शन आलं की छातीत धडधड सुरू होते ती यामुळेच। स्पर्धात्मक ताणामुळे हल्ली हृदय विकार व अचानक हार्ट अटॅक येऊन अल्पवयात मृत्यूचं प्रमाण खूप वाढलंय। उदाहरणार्थ, शेअर बाजारात काही गडबड झाली आणि रोहित कुमारांना फोनवर बोलता बोलताच हृदय विकाराचा तीव्र झटका आला। श्वसन क्रिया आणि हृदयाचं काम वाढतं ते अधिक ऑक्सिजन

0: रक्ताचा पुरवठा मेंदूला आणि लढण्या पळण्यासाठी हातापायांना मिळण्यासाठी. रक्तातील साखर किंवा शुगर आणि ऑक्सिजन यापासून ऊर्जा निर्माण केली जाते आणि ती ऊर्जा मेंदू हातापायाचे स्नायू वापरतात. हृदय विकाराचा किंवा पक्षाघाताचा झटका ताणतणावामुळे कसा येऊ शकतो हे लक्षात घ्या. एकतर हृदयाचं काम वाढतं, पण दुसरी गोष्ट तणाव प्रक्रियेत लढताना किंवा पळताना रक्तस्राव झालास तर चटकन थांबावा म्हणून रक्ताची गुठळी बनवणारी द्रव्य वाढतात. अशी गुठळी हृदयाच्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकू शकते. हे तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल की तुम्ही खूप गडबडीत होतात, विळीवर भाजी चिरताना तुमचा हात कापला पण रक्तस्राव लगेच थांबला, किंवा ऑफिसला जायच्या गडबडीत दाढी करताना ब्लेड लागलं, रक्त आलं पण ते अगदी लगेच थांबलं. म्हणजे रक्ताची गुठळी करण्याची द्रव्य वाढतात आणि मग अशी तयार झालेली गुठळी हृदयाच्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकू शकते. एकुलता एक मुलगा व सून अमेरिकेत, दादासाहेब आणि वहिनी भारतात. आलिशान बंगला, नोकर चाकर, सर्व सुख सोयी, पण वहिनी अचानक ब्रेस्ट कॅन्सरनं गेल्या आणि दादासाहेबांना पॅरालिसिसचा झटका आला. एकटेपणाचा ताण त्यांना असह्य झाला असावा. अतिरक्तदाब, हायपरटेन्शन म्हणजेच ब्लड प्रेशर वाढणं. तणाव प्रतिक्रियेत ब्लड प्रेशर अचानक वाढतो. लढणं किंवा पळणं त्याशिवाय केवळ अशक्य. ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय तुम्ही लढू किंवा पळू शकत नाही. ब्लड प्रेशर जरुरीपेक्षा कमी असेल तर तुम्ही ग्लानित राहाल, पडून राहाल. म्हणजे तणाव प्रतिक्रियेत लढणं किंवा पळणं यासाठी ब्लड प्रेशर वाढणं गरजेचं असतं. आणि सततचे तणाव, मानसिक, शारीरिक, सामाजिक कोणत्याही प्रकारचे येत राहिले तर ब्लड प्रेशर वाढणं अपरिहार्य आहे. उदाहरणार्थ डॉक्टर इनामदारांचं ब्लड प्रेशर अचानक वाढलं कारण 12वीला असलेला त्यांचा मुलगा डॉक्टरी व्यवसायात आपल्याला अजिबात इंटरेस्ट नाही असं म्हणाला. लढा किंवा पळा यासाठी आवश्यक ते बदल घडवून आणताना पचन संस्था, सांधे, त्वचा, जनन संस्था अशा त्या क्षणी कमी महत्वाच्या अवयवांचा रक्त पुरवठा कमी होतो, वाढ आणि दुरुस्तीही थांबते. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट अवयव मुळातच अशक्त असेल तर त्या अवयवाचा आजार दिसू लागतो. आता असे कमी महत्वाचे अवयव आणि त्या अवयवांचा कमी झालेला रक्त पुरवठा यामुळं कोणता आणि कसा परिणाम होतो पहा. सांधे, रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा मध्यम वयातच सांधेदुखी. त्वचा, लायकेन प्लेनस, सोरियासिस, अर्टिकेरिया, ॲलर्जिक त्वचारोग, केस गळणं, अकाली पिकणं, ॲटोपिक डर्मॅटायटिस, इतर ॲलर्जीजन्य आजार वगैरे. पचन संस्था, वरचेवर तोंड येणं, ॲसिडिटी, जळजळ, अपचन, गॅस, अतिसार किंवा लूज मोशन्स, मलावरोध किंवा कॉन्स्टिपेशन, उलटी होणं, पेप्टिक अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस, इरिटेबल बाउल सिंड्रोम इत्यादी. आता काही इतर तक्रारी लक्षात घेऊ. मायग्रेन किंवा अर्धशिशी, पाळीच्या आधी स्तन दुखणे, पाय वळणे, गरोदरपणी खूप उलट्या होणं अशा तक्रारी सर्वसामान्यपणे आढळतात. शरीराची वाढ किंवा दुरुस्ती थांबते, प्रतिकार शक्ती कमी होते, लहान मुलांची वाढ खुंटते, यामुळे वरचेवर अतिसार, घसा दुखणं, सर्दी खोकला, टॉन्सिल सुजणं, गळवे येणं, जखमा लवकर बऱ्या न होणं इत्यादी आजार दिसून येतात. किंवा लहान मुलं त्यांच्या वयापेक्षा अधिक लहान वयाची असल्यासारखं वाटतं कारण त्यांची उंची आणि वजन हे कमी होतं. अकाली वार्धक्य, कारण दुरुस्ती, पेशींची रोजची दुरुस्ती थांबते. निद्रानाश, मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो कारण लढा किंवा पळा यासाठी मेंदू चलाख हवा, झोपून कसं चालेल, त्यामुळं निद्रानाश होतो. लैंगिक इच्छा कमी होते, या अवयवांचा रक्त पुरवठा कमी होतो. अस्तित्वाला किंवा जीवितला धोका असताना ही मौज मजा कशाला, यामुळं लैंगिक इच्छा कमी होते. किंवा पुरुषांच्या बाबतीत प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे वीर्यपतन आणि बायकांच्या बाबतीत फ्रिजिडिटी म्हणजे लैंगिक इच्छाच न होणं इत्यादी गोष्टी घडून येतात. मानसिक लक्षणं तणाव प्रतिक्रिया सतत ज्या माणसात घडतीये तो माणूस कसा वागेल पहा, किंवा त्याच्यामध्ये कोणती मानसिक लक्षणं दिसून येतील, चिडचिड, असमाधान, अस्वस्थ झोप, कंटाळा, औदासीन्य, वैफल्य, वैताग, खिन्नता, कामाच्या बाबतीत चालढकल किंवा दिरंगाई करण्याची प्रवृत्ती, अस्वस्थता, व्यसनाधीनता, इतकंच काय पण आत्महत्या करण्याची प्रवृत्ती देखील तणावग्रस्ततेमुळे निर्माण होते। म्हणूनच मनस्थिती बदला तरच निरोगी व्हाल, मनस्थिती बदला परिस्थिती आपोआप बदलेल। तणावग्रस्ततेमुळे होणाऱ्या शारीरिक आजारांना सायकोसोमॅटिक डिसीजेस किंवा मनोकायिक आजार म्हणतात, आणि फक्त शरीरावरील उपचाराने ते बरे होत नाही, त्यासाठी तणाव मुक्तीची मोहीमच आखावी लागते। यासाठी तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशन मार्गदर्शन घ्या। व्यक्तिमत्व चाचणी, भावनिक सामाजिक बुद्ध्यांक यांची चाचणी, तणावग्रस्ततेबाबत चाचणी अशा अनेक मानसशास्त्रीय चाचण्याही उपयुक्त ठरतात। सायकोलॉजिकल टेस्ट या वाटाड्याचं काम करतात, त्यामुळं तणाव मुक्तीचे उपाय उपचार उपयोगी ठरतात।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत। ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE is Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

क्लिनिकल एम्ब्रोलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0832551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

नमस्कार, तुम्ही एकदा वेणधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या स्वरझंकार मध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात गायलेले गाणे.

0: आपल्या सगळ्यांच्यासाठी तो परमेश्वर असतो, पण इथे बसलेल्या कलाकारांच्यासाठी रसिक प्रेक्षक हे परमेश्वर असतात. आणि म्हणून एका कवीनं असं म्हटलेलं आहे की गुरु हो काबिल, शिष्य हो आमिल और खुदा हो शामिल, तो कमी किस बात की. आणि आपल्या टाळ्यावरून हे लक्षात येते की आपण सुद्धा या मैफिलीमध्ये तितकेच शामिल झालेला आहात. अभंग असं का म्हटलं जातं? अभंग असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये अभंग चालू असताना त्याच्यामध्ये निवेदकानं पुन्हा पुन्हा बोलून ती भक्तिसंगीताची तंद्री भंग करू नये म्हणून तो अभंग. त्यामुळे मी फार मध्ये बोलणार नाही. याच्या पुढचा अभंग आपण शौनक अभिषेक यांच्याकडनं ऐकणार आहोत. अबीर गुलाल उधळी तरंग.
1: त्रिवेणीमध्ये त्रिवेणीची वैशिष्ट्य डॉक्टर साहेबांनी किंवा भूपेंद्रजींनी सांगितली. एक गोष्ट राहिली त्यातली मी सांगून ठेवतो आपल्याला. मी बाबांकडे शिकलोच आहे मुलगा, आणि मला भाग्य मिळालं की शिष्याच्या भूमिकेत मी जाऊ शकलो. पण कोपरकर साहेब पण वसंतरावांनंतर बाबांकडे पूर्ण जवळजवळ एक तप बाबांकडे शिकलेले आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की भूपेंद्र भट पण बाबांकडे शिकलेले.
2: चार वर्ष शिकलो आहे मी, आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, गुरुजींनी पाठवलं होतं मला अभिषेक भवनचा काय अनवट रागाने अप्रचलित राग शिकायचं आहे मला. ते तुमचेच गावचे आहेत ना, त्यांच्याकडे जा म्हणून त्यांनी फोन केला आणि मग नंतर गेलो. आणि बुवा माझ्याशी असा कोकणीमध्येच बोलायचं, ते म्हणजे आम्ही स्वर्ग म्हणजे काय ते भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे आणि अभिषेकी बुवांचा सान्निध्यामध्ये

गोविंदराव टेंब्यांचं नाव हे मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासामध्ये अनेक कारणांसाठी लिहून ठेवलं गेलेलं आहे. पण त्याच्यातलं प्रमुख कारण म्हणजे गोविंदराव टेंबे हे मराठी संगीत रंगभूमीवरचे पहिले संगीत दिग्दर्शक. कृष्णाजी प्रभाकर खारीलकर यांचं नाटक 12 मार्च, संगीत मानापमान हे नाटक 12 मार्च 1911 रोजी मराठी संगीत रंगभूमीवर आलं, त्याच्यासाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी गोविंदराव टेंबेवरती दिली होती. त्याच्या आधी मराठी संगीत रंगभूमीवरती संगीत दिग्दर्शक नव्हता, जो लेखक होता तोच पदांना चाली द्यायचा आणि पात्र ती पदं गात असत. गोविंदराव टेंबे यांनी स्वतः नाटकामधून कामं केलेली आहेत, त्यामुळे कलाकार म्हणूनही त्यांचं नाव मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासामध्ये नमूद झालेलं आहे. त्याशिवाय गोविंदराव टेंबेंनी 3 संगीत नाटकं लिहिली, संगीत पटवर्धन, संगीत वरवंचना आणि संगीत तुलसीदास. जसं गोव्याचा मराठी संगीत रंगभूमीशी अगदी पूर्वापार संबंध आहे, तसा बेळगावचाही पूर्वापार संबंध आहे. बालगंधर्व त्यांची कंपनी घेऊन, संगीत नाटक मंडळी घेऊन अनेक वेळा 3-3 महिने बेळगावमध्ये मुक्कामाला असायचे, नाटकाच्या दौऱ्यावरती असायचे. आणि बालगंधर्वांना एकदा विचारलं होतं की तुम्ही इतके दौरे केलेत, इतकी नाटकं केलीत, इतके नाटकाचे प्रयोग केलेत, सगळ्यात अतिशय तुमच्या आवडीची जागा आणि आवडीचा प्रेक्षक कुठला? त्याने क्षणाचाही विचार न करता सांगितलं बेळगावचा. आणि बालगंधर्वांचं आणि बेळगावच्या रसिक श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं इतकं प्रेम होतं की बालगंधर्व येणार असं कानावर जरी पडलं तरी नारायण पवर्धन रे असं म्हणायचे, मी येतायत येतायत येतायत येतायत, इतकं बालगंधर्वांचं प्रेम, इतकं बालगंधर्वांचं गाणं हे बेळगावच्या रसिक प्रेक्षकांनी त्यावेळेला त्याच्यावर अमाप प्रेम केलं आणि ते आपल्या कानामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये साठवून ठेवलं. तर पुन्हा एकदा गोविंदराव टेंबेंच्याकडे जातो की गोविंदराव टेंबेंनी संगीत तुलसीदास नावाचं जे नाटक लिहिलं त्याच्यामधलं रामरंगी रंगले मन हे गाणं आपण उपेंद्रजींकडनं ऐकणार आहोत.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राव. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।